0: ಹಲೋ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ, ಐಕೋನ ಸಾವ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ ಕ್ಷೇ 7.8 ಎಫ್ಎಂ ರಂಗ ರಂಗಾಳ ಚಿನಿ ತಾಳು ಓಮಾಳು ಶಿದ ಪ್ರಸಾರ ಹನಿ ಆವಾ ಸರೋಷನ್ ಕುಲ್ಶಿಕ ತುಂಬೆ ಸಂಗತ ಮುಗಚನು ಆಯ್ತ ತಾಳು ಓಮಾಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಆಮಿ ಏಕ ಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗತ ಉಲೈತ ಆಮಿ ಮುಟ್ಟಾವ ಸರ್ತ ಜಾವನ್ ಯಾ ಸಮಾಜಚೆ ದೋನ್ ಮೂಲ ಅದೇ ಗೊಂಡೆ ಜಾವನ ಸದಾದ್ಲು ಆನೆ ಸ್ತ್ರೀ ಅಶೆ ಮುಟ್ಟಾ ಸನ ಸಮಾಜ ಪುಡೆ ವಸಂ ದೊಗಾಯಿಂಚಿ ಏಕ ದಿನ ಗ್ಯಾಸ್ತ ಅಶೆ ಆಜ್ ಆಯ್ಚ ದಿಸ ಆಮಚಿ ಸಂಗಿ ಹಜರಸ ಮನೆಸ್ತೇನ ಮೀನಾ ಟೆಲ್ಲಿಸ್ ಸಮಾಜ ಸೇವಕಿ ಸಂಘಟಸ್ ಏಕ ಆಲ್ಬಮ್ ಅಂತೇನೆ ಅಭಿನಯ ಕೆಲ್ಯಾಸ ಪುಂಡ ಸಮಾಜ ಕತ್ಯರ್ಥಿ ಮಸ್ತು ಸೇವಾ ಕರ್ತ ಅದೇ ಸಂಘಟಸ್ ಆಮ್ಚ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಹಿಳಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಚಿ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇತಿ ಜಾವನ್ ಅಸ ಆಜ್ ತಿ ಆಮ್ಚ ಸಂಘತ ತಿಚ್ಚ ಏಕ ಸಮಾಜ ಸೇವೆ ವಿಷಯ ತಮ್ಮ ಜನ ಜಾವಸು ಅವಕಾ ಸಂಘ ಸರ್ ಆಯ್ಲ ಅನೇ ಸಂಘತಸ್ ಗಮಂತ್ ಕುಲ್ಶಕ ಚಿಪತಿ ಆಯ್ವ ನಾನು ಇದು ಗಾಂಧುವಾನ್ ಸಂಘತ ಅತಿ ಈ ಸರ್ವಸ್ತಿ ಕತ್ತ ತಂತೆ ಅಂದೊಂಚೆ ದಕ್ಕೆಂದು ಆಯ್ಸಲ್ ಅನೇ ಒಡ್ಲೆಂದು ಅಯೋನ ಅಂದು ಅಯೋರ ಅಯೋರ ಅದು ಕಾಯ್ಸನ ತಿ ಅಲೋಷಸ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಅನೇ ಅಲೋಷಸ್ ಪಿ ಯು ಕಾಲೇಜ್ ಶಿಕೋನ ಸತ್ ಅನೇ ತೆ ತಾಲೆಂತ್ ಒಂದು ಬರಿಗಿ ಜಾವನ ಸತ್ತರ್ ಮುಗಚನು ಬಾಯ್ ಮೀನಾ ಟೆಲೈಸ್ ಆಸ್ ಅಮ್ಜೆ ಸಂಘತ ಹಜರಸ್ ಅಂತಿಕ ಮೊಗಾಸು ಸ್ವಾಗತ ಮಂಟ ಮೀನಾ ಬಾಯ್ ಸ್ವಾಗತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
1: ಅಮಿತ್ ದೇವ್ರೆ ಕರಂಕ್
0: ವಿಲ್ಫಿ ಚಿ ಮೀನಾ ಅನಿ ಐವನ ಚಿ ಮೀನಾ ಉಂಟಾವೆ ಓಯ್ ಮೀನಾ ಬಾಯಿ ಮಿಳ್ಳೆ ನಾವು ಏಕ ಸಮಾಜ ಏಕ ಹರಸೋದರಲ್ಲೇ ಬರೀತ ಕಿತೆ ಕೊಂಗ್ಣಿ ಗೋಗುಳಿ ಚಪ್ಪತ್ತಿನೇನ ಸಾಹಿತಿ ಪೋದಾಂದಿಲ್ಲ ನಾನು ತೂ ಸಮಾಜ ಏಕ ತೀರ್ಕಲ್ಲ ಹಿಂಗಿ ಮೊಲಾದಿಗ ವಾವ್ ಪಟ್ಲೆ ಸಭಾ ರೋಡ್ಸ್ ಅಂತ ಒಂದು ಕರ್ನ ಸರ್ ವಾವ್ರ ಖರ್ಚೆ ಕಷ್ಟಾಂಚೆ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಮನ್ಸಿ ತೆ ಕಷ್ಟಾಂಸು ಏಕ ವಾವ್ರ ಕಿತೆ ಅಮ್ಳ್ಯಾರ ಥ್ರೆಟ್ ಅಸ್ತ ಭಿರಾಂತ ಅಸ್ತ ಅನಿ ತೈಸರ್ ತೊಡೆ ಪೋಟಿ ಐಕೊಂಗ್ ಮೆಲ್ಟ ಉಸಾಂಡೆ ಮೆಲ್ಟಾತ್ ಶಾಸ್ತ್ರ ಫುಡ್ ಕರ್ನ್ ತು ತುಜಿ ನಿರಂತರ ಕಾಮ ಕರ್ನ ಸೈ ಪಟ್ಲ್ಯಾಸ ಬಾರ ತೆಂಪಾತ ಅನಿ ಆ ಸಂಘ ಸರ್ ತು ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ ಕೈಲೆ ಪೈಲನ್ ಪೈಲೆ ಪರತ್ ಏಕ್ ಪೋಟಿ ಆಮ್ಚೆ ನಿರ್ದೇಶಕ್ ಬಾಪಾ ಚನಾವಿ ಸಂಘತಸ್ ಸರ್ ಐಕೋಪಿಯ ನಾವೇ ತುಮ್ಕ ಮೊಗಾಸು ಸ್ವಾಗತ ಪಟ್ಟ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಮಾಜ ಸೇವಕಿ ಆಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀಮತಿ ಮೀನಾ ಟೆಲ್ಲಿಸ್ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇವತ್ತು ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಒಂದು ಬದುಕಿನ ಕಥೆಯನ್ನು. ಸೊ ಅವರ ಜೊತೆ ನಾವಂತೂ ಮಾತಾಡೋಣ. ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕೊಂಗ್ನಿಂದಲ್ಲೇ ನಮಗೆ ಕೊಂಗ್ನಿಂದ ಸಹ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನೀವು ಕರೆ ಮಾಡಿ ಕೇಳಬಹುದು. ಅದೇ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಶ್ಲಾಘನೆಗಳನ್ನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ನೀಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮೀನಾ ಬಾಯ್ ಸಮಾಜ ಮುಂಚೆ ಪೈನೆ ತಗಕ್ಕೆ ತೆ ಹಸದಲ್ಲ ರೀ ಮೂಳ ಅಸ್ತ ಬಾಳ ಅಸ್ತ ಬೋಳ ಅಸ್ತ ತೆ ಬೋಳ ತುಜ ಕುಟುಂಬ ಇವನ ಅಸ್ತ ಇಲ್ಲೇ ತುಜ ಕುಟುಂಬ ಚ ಜೀವಿತ ವಿಷಯ ಮುಂಚೆ ತುಜ ಕುಟುಂಬ ವಿಷಯ ನಾವೇ ಸಂಗ್ಲೆಂದಲ್ಲ ರೀ ವೈ ಮೂಳ ಅಂತ ಕುಲ್ಶೇಖರ್ ಗಾರ್ನ ಅನ್ನ ಅಶೆ ಮುಂಟಸ್ತನ ಮಕ್ಕ ತುಜಿ ಉಳೋಕ ಅಸ ಜಾಂಗ್ ಪುರ ಪುಣ ಐಕೋಪೆ ತುಜಿ ಉಳೋಕ ಅಸ್ಚಿನ ಸರ್ ತಾವ್ ನಂಗೆ ಅಸೋಂಗ್ ಪುರ ಪುಣ ನಾನು ತುದು ತಾಳೋ ತಾನೇ ಐಕಲ್ಲೋ ನಾ ಕಾಮ ಮಾತು ಪಳೆಯಲ್ಲ ಅಶೆ ಮುಂಟ ನಾ ತು ತುಜ ವಿಷಯ ಕಿತೆ ಸಾಂಗ್ ಕಷ್ಟ ತುಜ ವಿಷಯ ನನ್ಸ ಜಾಂಗ್ ಪುರ ತುಜ ಏಕ ಜಲ್ಮ ಚ ಗಾಮ ವಿಷಯ ಅಂತ ಅನೇ ಕುಟುಂಬ ವಿಷಯ ಇಲ್ಲಿ ಸಂಕ್ಷಿ ಸರ್
1: ಹಾಂ ಜಲ್ಮಲ್ಲಿ ಕುಲ್ಶೇಖರ್ ಅಂದಿತ್ತ ಕಾಸರ್ ಕರ್ನಿಲ್ಲೇ ಮಕ್ಕ ಮೂಡ್ಬಿದ್ರೆ ಪುನಾಮಿ ಕುಲ್ಶೇಖರ್ ಅಂದಿತ್ತ ಗರ್ ಕರ್ನ ಅವು ಮುಜ ಬುರ್ಗ್ಯ ಸಂಗತ ಪತಿ ಸಂಗತ ಅಮಿ ವಸ್ತು ಕರ್ನ ಸ ಪುನ್ ಮುಜ ಪತಿ ಪರ್ಗಾವ್ ಅಂತ ಸೊ ಪಟ್ಲ್ಯ 27-28 ಇಯರ್ಸ್ ತನ್ ಕಾಸರ ಚ ಪೈಲೆ ಅಂತೋ ಸೌದಿ ಅಂತ ವಾವ್ರ ಕರ್ನ ಸ ಅವು ಅಣಿ ಬುರ್ಗಿ ಅಂಗತ್ತೆ ಕುಲ್ಶೇಖರ್ ಕ್ಯಾಸ್ತಿನ ಕೊಲ ನಿಂತ ಅಮಿ ವಾವ್ರ ಕರ್ನ ಸ
0: ಓಕೆ
1: ವಸ್ತು ಕರ್ತ
0: ನಿಂತ ಜತ್ ಇಂತ ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್ ಸಕ್ಕಡೆಂಗೆ ಸೊಬಾಯ್ ದಿತ್ತೆ ಅಂದಿ ಬಂದು ಸುಬಿತ್ ಬಂದಿ ಸಂತತ
1: ವೃತ್ತಿಂದ ಅವು ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್
0: ರೈತಿ
1: ರೈತಿ ಒಕ್ಲಾಂಕನೆ ಸೈಲ
0: ಅಣಿ
1: ಸೊಬಾಯ್ ದಿಲ್ಲ ವೈ ಕರೆಕ್ಟ್ ಮಸ್ತು ವರ್ಷ ಅಂತ
0: ತಡೆಯನೆ ಮುಂಚೆ ಸಕಾಜರೆ ಸಮಜು ಕಾಲ ಸೊಬಾಯ್ ದಿಸ್ತಲೆ ದೂಸರೆ ಸಬೋಳಿ ದನ ಮಗ ಮುಜಿ ತಕ್ಕಲ್ಗೆ ಬಳ್ಳೆ ಬಳ್ಳೆ
1: ವೈ ವೈ ಕರೆಕ್ಟ್ ಅಣಿ ಅವೆ ಸಡೋನೆ ಸೋಂಚೆ ಬಾರಿ ಕ್ವಿಕ್ ವಿದ್ ಇನ್ 10-15 ಮಿನಿಟ್ಸ್ ಕೈ ಗೊತ್ತ ಸಂಗ್ ಪ್ರೋ
0: ವೈ ವೈ
1: ವೈ
0: ತೆಂತೆ ಸರ್ ತೆ ಮಗಿ ರವಿ ಸರ್ ತಕೊಂಡಿದ್ದ ಕಶೆ ತೊಡೆ ಸಡೋನೆ ಸಂಗಿಲರ 45 1 ಗಂಟೆ ಬೈರೆ ನಾನು ಹೊಲ ಅಂತ ಏಕ್ ಟೈಮ್ ಬೌಂಡಿಂಗ್ ಅಸ್ತದ ಅಲ್ಲಿ ಈ ಹಂಗ ಸರ್ ತೂ ಕಶೆ ತೆ ಏಕ್ ಚತುರತ ವಾಪರ್ತೆ ಟ್ರಿಕ್
1: ಸಂಗಿನ ತೆ ಸ್ಪೀಡ್ ತೆ ಏಕ್ ಮಳರ ಅವೆ ಅಂತಿ ವಕಲ್ ತೆ ಗವನ್ ಚೇಂಜ್ ಕರ್ನ ಸಾರಿ ಬ್ಲೌಸ್ ಅನಿ ಬರಗಲ್ತ ಅವೆ ಹಂಗ ಫಾಸ್ಟ್ ಪಿನ್ ಕರ್ನ ದೋರ್ಚಿ ತೆ ಬಿತರ್ತನ್ ತೋ ಟೈಮ್ ಸೋ ವೇಸ್ಟ್ ಸೈನ ಅಣಿ ತಚ ಪರಂತ ಅವ್ ಕ್ವಿಕ್ ವಿದ್ ಇನ್ 5-10 ಮಿನಿಟ್ಸ್ ಅದ ಅವ್ ಸಾರಿ ನೆಸೈತ
0: ಮೇಕಪ್
1: ಮೇಕಪ್ ತೆ ಗರ್ಜನ ಖಾಲಿ ಟಚ್ ಅಪ್ ಮಾತು ಅಣಿ ಫುಲ್ಲಾ ಮಲ್ಚಿ ಅಣಿ ಬಂಗಾರ ಅವೇ ತಂಕ ಗರ್ಚಂಗತ ಸಂಗಚೆ ಬಂಗಾರ ಚೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ನು ಕಣ್ಗೆನ ಕಿತೆ ಮಳರ್ ತೆ ಕೈ ಮಿಸ್ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಣಿ ಪುರ ತೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕಿತೆ ಮಳರ್ ಮಸ್ತು ಜನ ಅಸ್ತಾನ ತಶೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಜತತ್ ದೇಕುನ್ ತೆ ಗರ್ಚಂಗತ ತೆ ಸೋಡ್ಚೆ ತೆ ದಳ ತೆ ಅವ್ನು ಸಾರಿ ನಸೀತಾನೆ ಬಂಗಾರ ಗಲ್ತಂತೆ ಕ್ವಿಕ್ ತೇನ್ ಟೈಮ್ ಟು ಕೈ ಜಸ್ಸತ
0: ಓಕೆ ನಾನು ತುಜೆ ಕಡೆ ಇಸಾರ ಹಂಗ ಸೈಮಕ ಸಡ್ಯಾಚ ಕೂಡ ಬೆತರ ನಮ್ ಕದದ ಲೇಂಕ ಹಂಗ ಸುಡಿ ನಂದ ಕಿತೆ ಅಮಳೆ ರಾಮಿ ಯೂಂಚಂದ ಅಲ್ಲಿ ರೀ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ನೇಮ್ ಸಿ ಯೂಂಚಂದ ಅಲ್ಲಿ ಎಂಡ ಕೆ ತಂದ ಮೈ ಟೈಮ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಬಳಿದ
1: ವೈ
0: ಏ ಗಾಸಿ ಪಸಸ ಹೋಗಿತ್ತು
1: ಗಾಸಿ ಪಸಸ ಗೋನಿ ಮಳೆ ವಕಲ್ ಚೇಂಜ್ ಕರ್ತಾನೆ ಅಂತ ದದ್ಲೆ ಮನುಷ್ಯನಿ ಆಸನು ಸೋಮಣನು
0: नाही दादल्या मनशाने म्हणजे नका पण गरज असतात की तिथले बायल मनशान थंयसर
1: तितके बायल मनशान गरज नाही हा नेसून घेताना आम्ही पहिल्यांदा सांगचे कोण मोदे येऊचे नका कित्याक म्हणजे थोडे पुटी काल जाता आज आमचे राईट्स म्हणून नवऱ्याच्या सायडीची येतात ते दळ आमकां काल जाता ब्युटिशनाक आमकां अडखळ जाता ताणें एकल्यान सांगचे आनी सांगचे ते नेसून तुका टायम लागता पहिल्यांदा हांवें एक व्हंकले कडेन या तांच्या घरच्यां कडेन सांगचे कोणी नका ते एक दोगां तेका आसल्यार पुरो भितर मागीर नेसल्या उपरांत येवन दित म्हणून तशें जावन तो टायमींग तुका मेंटेन करूंक जाता
0: प्रायवेसी ऑफ अ पर्सन म्हणतात एका स्त्रियेची प्रायवेसी ती जाऊन गरजेची कोण त्याची आवय जावं पुरो या
1: नवऱ्याची आवय त्याची बहीण
0: 100 जणां ते असल्यार आता आधुनिक दिसना म्हणजे एक सोशल कन्सर्न आयल्ले मोबाईल असो वेळ आणि मोबाईल असो कळ कितली जणां मोबाईलार असतात गोतना कॅमेरा असतात लाईव्ह टॉकार असतात गोतना असे म्हणत असताना आमचे समाज बदलल्या आणि समाज अभिवृद्धी झाल्या म्हणताना मोबाईल अभिवृद्धी झाला एज अ ब्युटिशियन थोड्याच्या रोमांत कसली एक जागृतकाय वापरायची म्हणतात
1: जरूरकाय एक बंगाराचे मेन आजकाल तुका कोण भितर येतात कोण भायर येतात कोण कुटुंबाची कोण म्हणून गोत्त ना त्या खातीर आम्ही ते डिपार्टमेंट घरच्यांकच सोडचे कित्याक म्हणल्यार मिसप्लेस जावन असो येणे तेने ते एक जागृतकाय मागीर एक मोबाईलचे कोण ऍक्च्युली वसून आणि एक रूम असता थंय
0: थोड्या
1: थोड्या कडे असता थंय वसून वकल एम्प्रा चेंज करून येतात
0: ओके असे म्हणत असताना हंगासर हे एक म्हणजे एक समाज एक अवेअरनेस करच्या खातीर उलयले पॉइंट
1: मेन बंगाराचे
0: कित्याक म्हणजे डायरेक्ट उलोवंक जायना
1: कित्याक म्हणजे आजकाल तुका बंगाराक मॉल चढला आणि कोण चोर ते भितर येतात कोण पिक पॉकेट करता कोण हे करता म्हणून सांगूक जायना त्याच्या की त्यांनी घरच्यांनी पहिल्यांद जागृतकाय केल्यार कोणाचेर ब्लेम करीचे म्हणून ना
0: म्हणजेल्या उतरां बरयत बोकऱ्याच्या रुपात येतले
1: हांगा
0: सर अमिनाबाई आता तुझ्या जिविता भाशेन लोचे जाल्यार तुय खाजारी स्त्री भुरग्यांची आवय आणि सांगत असता तुका जबाबदारी असा फ्रिगजेंत कॉर्डेल फ्रिगजेंत 15 वर्सां तुवें गोवळी परिशदेन सेवा दिल्या वड्याचे गुरकान जावन सेवा दिल्या म्हणटा आसतना हे मुखेल कोणाचे देणे थंय जावं सुरू जाल्ले की तुजे थंय या आदीन सारले
1: ना मुखेलपणाचे देणे हांव गोवळीक परिशदेक जॉईन झाल्या उपरांत ते म्हाका आयिल्ले हांव फस्ट प्रतिनिधी जावन वावर करनासली ताच्या उपरांत हांव गुरुकार जाली ओट्टूक हांवें 15 वर्सां गोवळी पॅरिश कौन्सिलांत काडल्यांत
0: ओके
1: ताच्या मदेंत हांव राजकीयांतय आसली ताच्या मदेंत त्याच टायमार हांव राजकीयांतय आसली
0: तो राजकीयाक येऊक कारण किती आता तू काँग्रेस पार्टीत असं थोडी बीजेपीन असं पुरो थोडी दुसऱ्या पार्टीन असं पुरो ती तांची विसवण कित्याक हर एकल्याक 12 देशांत तांची तांची पार्ट विसवण करू किंवा तांकां इंडिव्हिज्युअल जावं अवकाश असा तू हातू असाय म्हणटा असं ना हांगासर तुझो मस्त वावर असा वय हांव आज पार्टी विशीं उलयना कित्याक ती ई वेदी न्ही पूण एका संघटनांत तू असाय म्हणटा असं ना तुका कसो सपोर्ट लाभला वैयक्तीक जावन तुझी जबाबदारी कितें पार्ट इम्पॉर्टंट की समाज
1: समाजाची अभिवृद्धी इम्पॉर्टंट हांव राजकीयाक वसूंक हांव अशे सोशल वर्कर नसताना म्हणजे लल्लान ते दळा मस्त वडले न्ही विषय लल्लान सोशल वर्कर नसताना जनार्दन पुजारीच्या टायमार आमचो एकलो वार्ड अध्यक्ष आसलो तो म्हणा लागलो नीव याके बूथ अध्यक्ष आगुदिल्ल नीव बन्नी इल्ली काँग्रेसीगे म्हणून ताणें म्हाका आपोवन वेल्ले जाली आता 20 आणि 3 वर्सां
0: सो ते तुझ्या जिवितांतले एक प्रथम टर्निंग पॉइंट ताच्या उपरांत तुवें जायतो वावर केला आज तुझ्या वावराच्या विशयान हांव उलयतां कित्याक म्हळ्यार थोड झळकताय तू थोडी कामां करन थोड्यांक हेल्प करन विशेष पोलीस केसांनी आसतना जावं पुरो या थोडी पोटी म्हळ्यार
1: स्टेशनाची
0: नीत असल्या कामाक मात्र आनी तसल्या कामाक दिना कित्याक हांवें एकल्या मारला म्हाका मीनाबाई येवन पोलीस स्टेशन सुटय म्हळ्यार तुवें न्हय गॅरंटी न्हय या एकल्याक कलाय हांवें अन्याय केला जाल्यार तूं गॅरंटी न्हय तुजेर जर अन्याय झाला तू एक निरापराधी असाय त्या दळात तू तांच्या खातीर झुजताय हे पहिले सांगता की त्यामुळे रेडिओ ऐकोपी हांगासर असं बरो आम्ही तसून आमकां न्याय दी म्हळ्यार ते कित्याक न्याय दिवंक जायना या ताच्या खातीर आमकां उलोवंक जायना न्याय दिवचो कोर्टान जाल्यार आमी ते एक चिंतीचे पडटा
1: अशें ती एक केस आयली म्हाका तो आमचो एकलो वळखीचो तो कॉन्ट्रॅक्टर तसो एकलो वर्कर ताणें बैल एक मारन भितर पडलो कंकणाडी स्टेशनांत म्हाका कॉल येयले मीनाबाई एक ताका एक सुटोवन दी आनी आनी मुखार करना म्हणून हांवें पोलिसाक कॉल केलें पोलीस म्हणा लागलो अवरु निन्ने हेंडतीगे ओडदिदारे मॅडम म्हणालो नीवंदु केलस माडि अवनु कुडदु ओडदिदाने आदरे नीव अवनन्नु बिट्टु बिडि आदरे एरडु कोट्टु बिडि म्हणून सांगले हांवें ताका कित्याक म्हळ्यार आणि पुरतुंदाने रिपीट करू नजो हा पोलिसांकडे सांगले तू ताका दोन मारन सुटय केस आणि प्रगल नाका म्हणून आयतू मॅडम म्हणालो तशें ताका दोन गले म्हणून दिसता ताणी आणि ताका समजोवन ताका पाटी धाडले ताच्या उपरांत अजूनही ताची कांय येवना
0: ओके बरे पटी भाई मी सुखी करता हूँ चिंती नास्ताना सुखी करता हूँ पूर्ण विशेष हाँ एक सोराक धरले गडे तो मका उड़ा सा कुल शेकर अंत मस्त घरांत घर सोर सोरी करना सरले
1: सदानी इत सरले प्रॉब्लम हाँ
0: तुम्हें खुशी धरले ताचे पटने सोरांग धरचे सुराब नहीं धरन परेशान दिवचे सुराब नहीं मगे तू ओंटी महिले रस्ते ली होकते रा तू टू व्हीलर रहते तो बिरका फोर तू का टारगेट होता है कशें तुका भे ना गे भिरान ना गे मुझे जीवा रिस्क सामान जायना गे मुझे दोगां दुवा आसात तेने परा येना गे तुका
1: ना म्हाका भे म्हणलें ना भे म्हणलें अंत ना म्हजे अंतू हांवें भिवून चकाली दिवदळे मात तें सुटल्यार हांव कोणाकी भियेना आनी देवाक
0: देवाक
1: बाय देवाक म्हाका म्हळ्यार आमच्या घरा कडेन हांव एक दीस काजार येतान बाय पाटी येताना हांव आनी आईज इल्ल पाटी येताना आमच्या घरा कडेन फुल्ल जन कूट जाल्यात कालें गे मिसारलें आनी सोर येवन गेलो म्हणा लागलें म्हळ्यार ती घरा एकलीच
0: गेस्ट आयलो
1: सोर आयलो म्हणून म्हळ्यार तांणी म्हळ्यार कॅमेरा

0: हुशार आसलो, शातीर आसलो, आनी ताच्या हातान एक स्टीक घाली म्हळ्यार ते एक नाईफ ते आमी हातूं अमेझॉनान पळयले ताले मेळटा काली स्टीक कापरी बोडये परी पण तांतू आसा भितर नाईफ ताले परे हाडून येतालो तो वय गलयेत म्हणून ताचे एकलो न्हय तो दोग ते एक जण आसले तशे आमी काले केले इदू तुंबा प्रॉब्लेम आयतो इन्नू यारगे निल्लिकिल्ल कॅसलिन कॉलोनियल्ली म्हणून आमी काले केले म्हणजे ओळखीचे आसले तेंत आम्ही सांगले आम्ही एक ग्रुप करूया आम्ही रावया रातीक तो म्हणजे सदां इथे येता म्हणून पळयताना आमच्या आताक मेळचे परी आसता धांवता म्हणजे ते एक जण आसले ते ते म्हळ्यार एक एक कडे एक एकले तांची एक सिग्नल आसले ते विसिलांगलची आमी ती पुरा रातीक आयकल्यांत आमच्या घरा फाटल्यान आमी ते रावल्ले कडे ते फाटल्यान फुल्ल स्मशान असो गुडो तांणी ती एक विसील डिफरंट टायप विसील ते आमी पुरा रातीक रावून पुरा आयकले
1: कोड वर्ड
0: सायन्स म्हळ्यार तांणी एकामेका एक एकल्यांक तांणी सिग्नल घेवन आपोवचे फस्ट एकल्यान येवचे मागीर आमी तेगा जाणांक स्कुटरार पळयले तशें जावन जावन जावन आमी रातीक रावतले 9 to 4 o'clock म्हणून रावतले न्हीद येताली पूण काय करूंक जायना हांवें ते मुखेल पोवन काण गेल्ले हांवें रावचेत पडटले म्हणजे वट आयजीली येताले थोडे पटी आयजील आनी आयोरा कालीन करताले घरा कडे कॅमेरांत पळयताले म्हळ्यार तेणे कॉलनींतल्यान खंयची वेहिकलां पास जाल्यार आमकां कॅमेरांतल्यान सोमा दिसताले तांणी आमकां इन्फॉर्मेशन दिवचे तशें भुरगीं न्हिदोनांत ती हांव घरा येता म्हणसर ती म्हाका राखून रावतले
1: वय आनी कॉलनीच्या लोकांचो सपोर्ट
0: फुल्ल आसलो आसले आमच्या कॉलनींतली फुल्ल येतलो
1: म्हजो भाव येतलो
0: धरले म्हण सांगल्यार आमी वोटिंगाचे कॅनवसिंग करतले तशें आमी घरा घरान येताना आमी 8 to 8:30 जाताली म्हळ्यार लास्ट एंड जाताना तशें आमी एक लास्ट गुड्याच्या घराक येताना त्या गुड्यातान आमच्या म्हज्या दुवेनीन ते पळयल्लें ताका हांव सकयल आल्ली गुड्यातान दोते एक जण धवले
1: तांचे सांगता म्हाका धरले तुम्ही
0: तुका गोत्ता न्ही ती
1: शक्तीनगर
0: क्रॉसा कडे धरले आमी तेंत धरले ते लास्ट म्हळ्यार नंबर नातिल्ले स्कूटर आमी कोणी गेल्यार आमी मशाना कडे आमच्या वट पोलीसय रावताले बीट पोलीस आमच्या वट रातीक SI आनी पुरा येताले म्हळ्यार तांकां गोत्ता ते मस्त सोरांचे प्रॉब्लेम आसले हांव कंप्लेंट केले इन्स्पेक्टरा कडे आनी पुरा उलयली तांणी मस्त सपोर्ट केला तशें आमी हर एक रातीक 12 उपरांत आयिल्ल्या वेहिकलांक सरताले तुमी खंय धाडयल्यात म्हणून
1: स्कूटर नंबर नातले म्हळ्यार नवीत गाडी हाडली
0: तुजी नवीत गाडी ओके तुजी तशें ते चेडे आमी डाउटार तांकां धरले पळयताना ते सोर आनी ड्रग्जान मागीर धरले नेक्स्ट डे आनी इन्स्पेक्टरान धरले तांकां तशें इन्स्पेक्टर आनी हांव हातूं कॉलर ताल्ले केदाळे म्हळ्यार कालें जालें कितें जालें बीट पोलीस आनी आमी तांकां ग्रुपार एड केल्ले आमी एक ग्रुप केल्लो 10 जणांचो प्लस पोलीस आमी कालें जाल्यार तांतू त्या पुरांकी कळटले मागीर नेक्स्ट डे कोणसो बीट पोलीस चेंज जाल्यार स्टेशनांतल्यान फस्ट इन्फॉर्मेशन म्हाका दितात मॅडम ಇವತ್ತು ಬೀಟ್ ಪೊಲೀಸ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಇಂಥವ್ರು ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾರೆ
1: ಓಕೆ ಅಷ್ಟೇ ಮುಂಟಾಸ್ತಾನಾ ವೈ ಆತಾ ತುಂಬಿ ಸೋರ ಪಟ್ಲೇನೆ ತೆಗನ್ ಸೋರ ಪಟ್ಲೇನೆ ಪುಡೋನ್ ತಂಕ ದರ್ನ್ ದಿರ್ಲೇ ಕಲೈ ಜಾಲೆ ಹಂಗಸ ಪುಣ ಅಚಾ ಉಪರ ನಮಿ ಮುಂಟಾ ಹರಿಯೇಕ್ ನಾಗರಿಕಾಂಕ ಅಮ್ಚ ಸಮಾಜ ಎಂತಸ್ಚ ತಂಕ ಕಿತ್ಲೆ ಏಕ ಕೈದು ಆಸಾ ಕಶೆ ತಾನಿ ಸೋರಾಕ್ ದರಿಚೆ ದರ್ ಮಳೆ ಸೋರ ದರ್ನಾ ಜಾಲೆ ಕಶೆ ತಾಚೆ ವಿಷಯ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕರೆ ಅಮ್ಕ ದುರುಂಗ್ ಜಾವಂಚೆ ನಾ ಕಿತೆ ತೊಡೆ ಪಟ್ಟೆ ಕಂಚೆ ಸೋರ ಕಡೆ ಕಿತೆ ಆಸಾ ಜಾಂಗ ತೊಡೆ ಪಟ್ಟೆ ತಂಚೆ ಕಡೆ ಮಿಡ್ ಸಂಗಿ
0: ತಂಚೆ ಕಡೆ ಕಲೈ ಮಣಿ ಅಸ್ತತ್ ಕಿತೆ ಸೋರ್ ಕಲಿ ಆತನ ಏನ
1: ಮಿಡ್ ಸಂಗಿ ಪಿಟ ಅಸಂಗ್ ಪುರ ಆಸಿಡ್ ಅಸಂಗ್ ಪುರ ವೆಪನ್ಸ್ ಅಸಂಗ್ ಪುರ ಘನ್ ಅಸಂಗ್ ಪುರ ಅಮ್ಕ ಗೊತ್ತು ಸನ ಕಂಚಾ ಲೆವೆಲ್ ಅಸೋ ಸೋರ್ ಗೀತೋ ಯಾ ಕಂಚಾ ಲೆವೆಲ್ ಅಸೋ ಥೀಫ್ ಗೀತೋ ಮುನ್ ಗೊತ್ತು ಸನ ಅಮ್ ಸತ್ತು ಮುನಿ ಸಾಂಗ್ ಕಿ ಪುರ ಮುಜೆ ಗೊರ್ಸೋ ತೆಕ್ಲೋ ಸಂದು ಸಾಂಗ್ ಕಿ ಪುರ ತಾಚಿ ಜಿನಿ ಸೋರಾ ಚಸ್ಲೆ ತಿ ಕಳ್ ನಮ್ಚ ಮುಕ ಬುರ ಅಸ್ತ ಅಶ ಮಂಟ ಸನ ದರ್ಚೆ ಸುದಾ ಬಯಚೆ ನೈ ಅಮ್ಚ ಹತನ್ ಕಿತ್ನೆ ಕೇರ್ಫುಲ್ನೆಸ್ ಅಸಾ ಜಾಮಿ ಕಾಲೆ ಗಿ ಮುಡ ಅಮ್ಚೆ ಲೈಫ್ ರಿಸ್ಕರ್ ಗಲ್ತಮ ಅಮಿ ತೈ ಸರ್ ಕಾಲೆ ಮುಣ
0: अवय खंडीत जावन सगळ्यांक धैर आसना या तुका काले म्हणटा सोरांक पळयताना ते बेन दिसता डेरिंग आसना ओके हांवें सांगचे काले म्हळ्यार आतां आमच्या घरा आयलो आमी फस्ट ऑफ ऑल आमचे मोबायल लगीन दवरीचे आतां तुका खंय आवाज जालो तितले न्ही तेन कोणी पडना इल्लो म्हणून आवाज जातात घरा भितर आनी काले म्हळ्यार बेडरूमाचे डोर केदाळे ओपन दवर नसो आतां तुमी खंय न्हिदतात पळय ते लॉकत करीचे ते फस्ट ऑफ ऑल आता तुवें आता सोर खंयच्यान म्हळ्यार एक मेन डोर या विंडो ताणें येवंक पुरो ते ताका कालन जाता तुमचे बेडरूम तुमी न्हिदिल्ले कडेन डोर ओपन आसल्यार तो डायरेक्ट तुका एंटर करता बरो अवकाश देखून ताच्या की आमी काले करचे म्हळ्यार आमी खंय न्हिदता पळय ते डोर्स क्लोज करीचे ते धाडे तुका एटलिस्ट एक आवाज येता ते धाडे तुवें एक नेबरांक एक आपोवचे तितले तुका गोत्त आसाचे एक मोबायल लगीन दवर न्हू नेबरांची नंबर आनी पुरा असल्यार तुका आपयत ना जाल्यार 112 वा कितें कॉल केल्यार पुलिसांक 112 कंट्रोल रूम तुवें स्टेशनाक कॉल केल्यार कण्णन कंट्रोल रुमाक कॉल केल्यार तुका खंयचे एरिया स्टेशन पडटा ते इमिडियट बीट पुलीस तुका रती आसतात ते येतात विदीन 5 मिनिट्सांत येतात ते.

0: परत एक पोटी ताळू ओंबाळू कार्यक्रमा मोगो असो स्वागत आमचे संगत आहे उलो असो. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार.
1: नमस्कार. तुमचा
0: कोण उलयता? हॅलो नमस्कार, कोण उलयता?
1: ऐकता
0: ऐकता. कोण उलयता? अविता. अविता सांग, अविता उलय कार्यक्रमात सगळं स्वागत. मीना टेलिसमची संगत असा उलय उलय मीना टेलिसम. वय वय मीना टेलिसम.
1: तिच्या विषयात एक दोन उत्तर सांगून जाईल मला.
0: सांग सांग सांग.
1: म्हणजे ती एक मला एक बरी समाज सेवा की तिने एक मस्त हेल्प केला जणांचं आणि हा तिका बरी ओळख आता. तशेंत तिने कोविड टायमार जावन दी मागीर हर एक टायमार तिने विचारताना हेल्प ना म्हणून सांगू ना. तशेंत ती एक बरी समाज सेवा की म्हणून येत.
0: दुसरे किती सांगू आसा गे तिच्या विषयान तुमका?
1: हॅलो.
0: दुसरे किती सांगू आसा गे तिच्या विषयान?
1: दुसरे ते एक म्हणजे पॉलिटिक्स आणलं तिका ते एक हांव एक पॉलिटिक्स आसा मुखार आसा ते एक गर नंतर काय ना नॉर्मल एक मनशा बरे करता ती.
0: ओके थँक्यू थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मस्त खुशी झाली तिच्या. ओके देव बरे कर देव बरे. तुझ्या विषयी तिने अभिप्राय व्यक्त केले मला देखते तिने उलले. सो कोविड असो वेळ म्हणून तिने सांगलो हा उल्लेख केला असा. सगळ्यां की भिरांत असो वेळ भिरांत असो काळ घरा भितर बोस इतले दीस राव इतले दीस वोस नाका तशें पुरो आसले त्या वेळार कित्याक म्हळ्यार ही पिडा मारेकार आसले म्हण. पूण थोड्यांनी धैर्य काण गेले भायर वचूंक सुरू केलें हेल्प करूंक सुरू केलें आनी तातूंतल्यान आतां तूं एकली जावन आसा. तुज्या एका मुखेलपणार जावंक पुरो या सांगातान जावंक पुरो तुवें कशें हो कोवीड असो वेळ तुज्या जिवाची एक पर्वा करिनासतना दुसऱ्यां खातीर कितें तरी करूंक विनियोग केल्लो आसा?
2: कोवीड असो फस्ट फस्ट आयिल्लें पळय कोवीड त्या टायमार हांव वचून येतली. हांव घरा येतालीं म्हळ्यार कामाक येतालीं पाटी येतालीं म्हळ्यार ब्रेकीच्या टायमार. सेकंड आयिल्लें म्हळ्यार डेल्टा सेकंड सेकंडाच्या टायमार मस्त ते लाँग ते दाळा मस्त जाणां मेली आणि मस्त स्ट्रिक्ट केलें तांणी पुरा केलें. पूण हांव एक दीस काँग्रेस ऑफिसाक येताना म्हाका आपयलें त्या दीस फस्ट डे मॅडम मुंदू ऊट कुडलेक म्हणटो नीव बरतीराम जायत म्हणून हांव गेलीं. जालें त्या दीस जेवण दिलें पुरा केलें. नेक्स्ट डे नाळे बरबेका विसरलें. नाळे बन्नी मॅडम प्रियद्रे बन्नी म्हणा लागलो. तशें थंय त्या दीस नेक्स्ट डे कोण पळय जेवण दिवंक हेंक पुरा इन्चार्ज पुरा काण घेतालो ताका कोवीड. तो कोवीड जावन हॉस्पिटलाक येणार आणि त्याने म्हाका कॉल केले मीना मॅडम इन्नू नीवे नोडबेकू ननगे आगुदिल्ल इन्नू सद्याके बरले
0: क्वारंटाईन
2: क्वारंटाईन असा नान हॉस्पिटलात इद्देने म्हणून झालं. लुकमान बंटवाळ यूथ काँग्रेसचा अध्यक्ष लुकमान म्हाका कॉल केले मॅडम नीवे नोडकोळ्ळी म्हणून म्हजे वटी एक कुक काल्लो जॉन म्हणून. हांव आणि तो सकाळी राईस वेजिटेबल थोडे पटी आम्ही चिकन दिताल्या चिकन पुलाव पुरा सकाळी एक 9-10 जाताना हे अंगड्यो कितले मुसर ओपन असं त्या टायमार रप्परप वसून आम्ही पुरा सामान आणून 10 o'clock भीत काँग्रेस ऑफिसात पवतले म्हणजे सकेल या पार्किंग अंत आम्ही रांधतले. तसे रांधून 12 o'clock पॅक करून 12:30 म्हणताना लेडी गोशन वॅन लॉक मागीर मार्केट रोड मागीर हायवेचे लॉरीज तांकां म्हणजे जेवण नातले न्हय तांकां पुरो आम्ही डिस्टर्ब म्हणजे नियरली 500 लोकांचे आम्ही जेवण रेडी करतले
0: दिसाक
2: 500 लोकांक बंदर आणि पुरा खंय आम्ही गडयेर घालून पुरा वचून डिस्ट्रीब्यूट करून
0: विथ खाल्या म्हणटा तुका सेफ्टी प्रिकॉशन काण घेऊन सॅनिटायझेशन करून
2: हातात ग्लाव्ज आणि पुरा काय घालनातले. हा काल एक मास्क घालतली सॅनिटायझ करनातली काय ना आम्ही एक एक दिताना आताक टच करतले आम्ही म्हाका येऊन सगळे म्हणतले मॅडम निमगे सण मक्कळ इद्दारे नीव जागृती माडी
0: पण येऊ ना कोविड
2: ना एक सिंगल शेळ जाऊन दी अक्षी जाऊन दी आमगेर माव जाऊन दी म्हज्या भुरग्यांनी जाऊन दी कडू ना गुत्तू ना देवाचे बेसावं ते. तशें डेली हें काम करून देन परत 3 hours घरा गेल्यार इमिडियट कॉल येताले पेशंटाक एम्बुलंसार हॉस्पिटलाक रावंक मॅडम नीव नम बन्नी म्हणून हॉस्पिटलाचेच म्हाका एम्बुलंसाचे म्हळ्यार यूथ काँग्रेसाक 2-3 एम्बुलंस आसली ते म्हाका आपयताले हांव येतली पेशंटाक एडमिट करचे मागीर घरा येचे ते सगळो दीस हात दवरचे ते बरं म्हाका जायनातले करूंक उडासही जायना म्हळ्यार इतले बिझी आसतना ताच्या उपरांत इल्लो वेळ बसून घरा बसचे जाल्यार बॉडी हाडून ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಆಮಣನ್ ದಲೆಂಗಿ ತೇ ದೌಲಿ ಮಗಿರಿ ಎಕ್ ದಿಸ್ ಮಕ ಮೆರ್ಲ ಪದುವತನ್ ಒನ್ ತಟ್ಟಿಗ್ರ ತಿ ಕಾಲ ಇಲ್ಲ ಎಕ್ಲಿ ಮತರಿ ತಿಕ ಜೋರು ಮಳೆ ಬ್ರೀತಿಂಗ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಸಲ್ಲ ಅವು ಒನ್ ತಟ್ಟಿಗ್ರ ತಿ ಗೆಲಿ ಮುಜೆ ಒಟ್ಟು ಪಟ್ಲೇನ ಮಗಿರ್ತೆ 15-20 ಮಿನಿಟ್ಸ್ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಆಯ್ಲೆ ಅಮಿತ ಮುಸಂದಂಗೆ ಲೊಕೇಶನ್ ದಟ್ಲೆ ಅಂತ ಚೋಪ್ರಂತೆ ಆಯ್ಲೆ ಏ ರತಿಕ್ ಒನ್ ತಟ್ಟಿಕ್ ಮಕ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಮುಜೆ ಬುರ್ಗ್ಯಾಂಚಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಂಟಿ ತುಕ ಮೆಲ್ಲೆ ಅಂಚ ಪ್ರತೇನಿ ಮೆಳ್ಳಂದಿಗೆ ಮೆಲ್ಲಿ ಮೆಳ್ಳಂದಿಗೆ ಆಮೇಲೆ ಸಂಗ್ಲ ಅಮ್ಮ ಟೈಮ್ ಅಂತ ಪಡೆ ನದಲ್ಲಿ ಮೆಲ್ಲಿ ನಿಂಕ ಸಿ ಮೆಳ್ಚಿ
0: ನಾವಂತೂ ಮೆಲ್ಲೆ
2: ಮಳತೇನೆ ರಾನ್ನೆ ದಿಕ್ಕುನು ರಾನ ಅಂತ ಮಳೆ ತನಿ ಏತನ ತನಿ ಐಕಲ್ ನಂಗೆ ತೇನೆ ಪ್ರ ಮೆಲ್ಲಿ ಅಸತ್ತದೆ ಅಮ್ಮ ಆಮೇಲೆ ಸಂಗ್ಲ ಮಕ್ಕ ಟೈಮ್ ಅಂತ ಗೊತ್ತುನ ಆಮೇ ಕಾಲೇ ಮಳೆ ರಾಮೆ ರತಿಕ್ ಡ್ರೆಸ್ ಕರ್ನ ಅಂತ ನಿಚ್ಚೆ ಕಿಂಚ ಟೈಮ್ ಅವ್ರ ಕಾಲ್ ಇತ್ತ ಆ ಟೈಮ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್
0: ಶಾವು ತಯಾರ ಅಸಲು ಅಂತ ಆ ಟೈಮ್ ಮಾರ ಕೊನೆ ಬುರ್ಗಿ ಅನ್ಸ್ಲೇ ರಾನಿ ವಿಶೇಷ ಮುಜ ಸೋಶಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾರ್ಗಲ್ಲ ಫೇಸ್ಬುಕ್ ಡ್ಯೂರಿಂಗ್ ಎನಿ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಪ್ಲೀಸ್ ಕಾಂಟಾಕ್ಟ್ ಮೀ ಮುನ್ ಮುಜೆ ತೆಳ ದಟ್ಟೆ ಕಾರ ಅಸಲ್ ಅಂತ ಪೈಲೆ ಚಂಕ ಮಶೆ ಮಸ್ತ್ ಪೊಟಿ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಸಾನೆ ಎಸ್ ಎಸ್ ಮನೆ ಮುಕ್ಕ ಅಜುಡಾಸ್ ಕಡೆ ಆಯ್ತು ಕೋವಿಡ್ ಟೈಮ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮುರಳಿ ಕೇಶವ್ ಅಸು ತಾನೆ ಇತ್ಲೆ ಬುರ್ಗಿ ಹಂಗೆ ತಾನೆ ಹೆಲ್ಪ್ ಕೆಲಂಗೆ ಎನಿ ಟೈಮ್ ಎನಿ ಮೂಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಇರ್ತು ಎಸ್ ಎಸ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹಾಡ್ ಪೈಸೆ ಕಾಣ್ಗೆ ಅನಸ್ತಾನ ಸೊ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಥ್ಯಾಂಕ್ ಹಿಮ್ ಆಸ್ ಅ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗತಿ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಅಂತ ಅವನಿಗೆ ಹಾಕಿ ಮಾಡ್ಯಾರ ಕೋವಿಡ್ ಒಳಗೆ ಪೌಲ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಡಿರ್ತು ತಾನೆ ಮುರಳಿಕೇಶ್ ಪಿಡಿಯಾಟ್ರಿಕ್ ಬುರ್ಗ್ಯಾನ್ಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಶಮುಂಡಸನ ಮಕ್ಕ ಪಾಸ್ ಹೌಸಲ್ಲು ಅಂಚ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂಚ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಫೀಸರ್ ತಾನೆ ಮುಖ ಪಾಸ್ ಇಲ್ಲ ಮೀಡಿಯಾಸ್ ಪಾಸ್ ಹೌಸಲ್ಲ ಆ ಪಾಸ್ ಹೌಸು ಬೋರೋ ಫೈದು ಊಟ ಮುಖತೆ ಅವಕಾಶ ಅಲ್ಲು ಪುಣ್ಯ ವೈ ಲಾನ್ ಬುರ್ಗಿ ಹಾಸಲ್ಲ ಮಕ್ಕ ಆಯ್ತದಳ ಬಹುಶಃ ದೊಂದು ತೀನ್ ವರ್ಷ ಅಂತಿದ್ದಾಳೆ ರಮೇ ಟ್ರೈ ಕೆಲ್ಲ ಸರ್ ವರ್ಷ ಮುಂಡಸನ ಕೋವಿಡ್ ಹಸು ವೇಳ ತುವೆ ತು ಬೋರೆ ಅಪಣ ಕತೆ ಇರು
2: ವಾಪಸ್ ಇಟ್ಲೆ ಮಾತ್ನೆ ಅವೆ ಕೊಣಕ್ ಜೋವನ್ ಸ ಏಕಾಗರ ಸತ್ ಜನ ಕೋವಿಡ್ ಸಲ್ಲೆ ತಂಕ ದೋಗನ್ ಜನ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಪುಟ್ಲಿ ಪಾನ್ ಜನಾಂಕ ಗರಂತ ಫ್ಲಾಟ್ ಅಂದ್ಕೊಂಡಿ ದಿವ್ನ್ ಚಿಗತ್ನ ಅವ್ನು ಸಕಣಿ ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ ದನ್ ಪರ ಜೋವನ್ ರಾತಿಗ್ ಜೋವನ್ ತಂಕ ಗರ ಉಸುಂದಿತಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಅಚ್ಚಿ ಪೂರ ಪೇಷಂಟ್ ತಂಜ ಗರ ಬಿತ್ತರ ಉಸುಂದಿತಲ್ಲಿ ಮುಜ ಒಟ್ಟು ಅಯೋರ ಏತಲೆ ಅಂತ ದಳತಿ ಮುಂಟಲ್ಲಿ ಮೇಡಮ್ ನೀವು ಹೋಗ್ಬೇಡಿ ಹೋಗ್ಬೇಡಿ ಮಕ ಜಯರ್ ಲೋಬು ನಿಸಂಗ್ಲೆ ಮೀನ ಹೊಸನಕ ಒಯ್ಯಿರತು ಸಕಿಲ್ತಾನ ಅಂತ ದೀಮಣು ನೌರ್ಯಾಕ್ ಆಕ್ಚುಲಿ ಗೊತ್ತು ನಕ್ಲೆ ನೌರ್ಯಾಕ್ ಏನ್ ಪೂರ ಮಾಗಿರ್ ಗೊತ್ತು ತಕ್ಕ ತಕ್ಕ ಅವ ತಸ ಮಸ್ತು ಸಪೋರ್ಟ್ ಸಮಕ ಪುಣ್ ತೋ ಬಿಯತ ಮುಜಿ ಬಾಯಿಲ್ ಬುರ್ಗಿನ್ ಸೇಫ್ ಅಸಜೆ ತ್ಯಾ ಟೈಮ್ ಮರ್ ಇವನ್ ಸೋರ ಅಂದರ್ಚೆ ಟೈಮ್ ಮರಿ ಅವನ್ ತಕ್ಕ ರಾತಿಕ್ ನೈನ್ ಟು ಫೋರ್ ಓ ಕ್ಲಾಕ್ ರೌಂಚೆ ಗೊತ್ತು ನತ್ತೆ ಪೂರ ಮಾಗಿರ್ ಪೇಪರ್ ಆಯ್ಲೆ ಅಪ್ರಂತ ತಕ್ಕ ಗೊತ್ತು ಬಟ್ ತಾನೇ ಮಕ್ಕ ಕಾಯಿ ಮುಣು ಮಸ್ತು ಸಪೋರ್ಟ್ ಸಮಕ ಬಟ್ ತೋ ಬಿಯತ ಪೈಸಲ್ಯಾಂಕ ತಚಿ ಬಾಯಿಲ್ ಬುರ್ಗಿನ್ ಸೇಫ್ ಅಸಜೆ ಮುನ್ ಕೊಣ ಹೇಗಿಸಲಿ ರಸ್ತಾ ಬಳೆ ವೈ ಪುನ್ ಅವು ತೆಂಪುರ ಮತ್ತೆ ಇಂದರ್ನಸ್ತನ ಅವೇ ಮುಜೆ ಕಾಮ್ ಕರ್ಚೆ
0: ಓಕೆ ಹಂಗ ಸರ್ ಕೋವಿಡ್ ಅಸೋ ವೇಳ ಉತ್ತರ ಪ್ರಾಂತ ಜೈತ್ಯ ರೀತಿ ಚಿ ಗಡಿತ ಆಮೇ ಮುಂಟ ವಿಶೇಷ ಅವನು ಕಷ್ಟ ಅಂದ ಸಲ್ಯಾಂಕ ಪುರ ತಂಚಿ ಹಕ್ಕ ಮೆಳ್ಚಾಕತ್ತಿರುವ ಊರ್ಲೆ ಸರ್ ಸ್ತ್ರೀ ಅಂಕ ಸಾಂಗ್ ಪುರ ವಿದ್ವಿಂಗ್ ಸಾಂಗ್ ಪುರ ನೀಪುರ ಅಚಿವಿಷನ್ ಎಲ್ಲ ಸಂಗೀತ ಏಕ
2: ಆಮಚೆ ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಕರ್ತಲಿ ಗೂಡಂಗಡಿಚೆ ಗೂಡಂಗಡಿ ತೆರವು ಮುಣನು ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಎಂಕೆಲ್ಲ ತುಮಕ ಗೊತ್ತ ಸಂಕುಲ ಸಗ್ಲಂಕೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅಂತ ತಶೆ ತಂಚೆ ಅಕ್ಕ ಕತ್ತೀರಿ ಅವ್ನು ಸುಸ್ಲ ತಚೆ ಉಪ್ರಂತ ಸುರತ್ ಕಲ್ ಟೋಲ್
0: ಒಡ್ಲೆ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್
2: ತೇ ಒಡ್ಲೆ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಅವ್ ಒನ್ ಮಂತ್ ತ್ಯ ತಂಚೆ ಒಟ್ಟು ಅವ್ ತೈ ಬೊಸ್ಲ ಸಕಾಳಿಂದ ತೆ ಕಡಿ ಜೇಮುಣನು ಅಮಿ ಅಮಿ ಬೊಸ್ಲ ತೋ ಯಾ ಸಪ್ ಸಕ್ಸಸ್ ತೇ
0: ಲಸ್
2: ದಿಸ್ಲಿ ಸಗಳೆ ಸೋಶಿಯಲ್
0: ಮೀಡಿಯಾ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಟೋಲ್ ಗೇಟ್
2: ಮುನೀರ್ ಕಟ್ಟಿ ಪಿಳ್ಳ ಒಟ್ಟು ತಂಚುಟ್ಟು ತೇ
0: ಓಕೆ ಬರೇ ಜಾಯ ಸಮಾಜ ಪಾರ್ತು
2: ಸಂಗತ
0: ಹರಿಯಕ್ಕೆ ಲೋಕಾಲ್ಸ್ ಬೆನಿಫಿಟ್ ಅತಂಪಳೆ ಅತ್ತಂತ ಟೋಲ್ ಗೇಟ್ ಅಸಲಿ ಟೋಲ್ ಗೇಟ್ ನಾ ಮುಳ್ಯಾರ ಆತ ಕೊಣಿ ಮುಣ್ಣ ಅಂತ ತಾನಿ ಗಾಡ್ಲೆ ಅಣಿ ಗಾಡ್ಲೆ ಸಕಡೆಂಗಿತೆ ಈಗ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ₹50 ಅಪ್ ಅಂಡ್ ಡೌನ್ ಮುಂಡನ ₹100 ಐತೆ ಆ ಕಾರ್ ಅಂಜಾಂಕ್ ಬಸ್ ಅಂಜಾಂಕ್
2: ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಯಜೆ ಮಾಡಿ ಅಸಲ್ಲೆ ತಾನಿದ್ದು ಟೋಲ್ ಬರೀಜೆ ಪುಟ್ಟಲೆ ತಶಸ ಅಂತ ಸಕ್ಸಸ್ ಅಲ್ಲ ಅಂತ ಆಮಿ ಏಕ್ ಮಹಿನ ಬೋಸುಲ್ಲೆ ಅನ ಸಪಳೆ ತೈ ಆಮಿ ಖರ್ಚೆ ಕಾಯಿ ನಮಿ ಖಾಲಿ ಬೋಸುಲ್ಲೆ ಅಂತ
0: ಮುಕ್ಲೆ ಕಂಚಿ ಟೋಲ್ ಗೇಟ್ ಕಾಡೋ ನಮ್ಜೆ ಪ್ರಯತ್ನ ಸ
2: ಅಂಗಚೆ
0: ಬ್ರಹ್ಮರಗುಟ್ಲು
2: ಆಲ್ರೆಡಿ ಪೂರ್ ಬಸುಲ್ಯಾಂದ್ಬಿಟ್ಟು ತಚಪ್ರ ಕಟ್ಟ ಮುನ್ ಸಂಗಲ್ ಎದು ಕಾಡು ನಾ ತಪಳಿ ಚತ ಮುನೀರ್ ಕಟ್ಟಿ ಪುಳ್ಳ ಬಿಟ್ಟು ಈ ಸರ್
0: ಕಿತೆ ಮಾಡ್ಯಾರ ಟಾಲ್ ಗೇಟಿ ಆಸ್ಲ್ಯಾರ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇನ್ಕಮ್ ಪುಣ ತಚೆ ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಸಜ್ಜ
2: ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಇತ್ಲಿತ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ 60 किलोमीटर अंत
0: एक टोल असा जे पडटा. तर हंगासर या आम्ही म्हणटा हक्कां खातीर आता मंगळूरांत ती जावंक पुरो आता परतून गुडांगडी तेराव आता कर्नाटकांत
2: जावन आसात
0: फुटपाथाचे जावन जावन आसा पळय फुटपाथाचे जाय जे कित्याक मनशां सोलूंक कसो जागो जाय पूण थोड्यांनी सर्तीक जावन आमी म्हणटा ते सर्तीक रितीचे एनक्रोच केला लोकांक वसोंक तो जागो ना रोडार वसोंक जायना फुटपाथार वसोंक अशें म्हणटा आसतना तांकां थोड्यांक तांकां हे मेळूं नाका लायसन्स आनी काय
2: लायसन्स
0: अच्युशन तुमी काले चिंतला
2: एक्चुली फुटपाथेर तुका ते रोड सायडीक ते वस्तू रांपरा येतात पळय तांकां हे लावड करून नजो कित्याक म्हळ्यार नाजाल्यार लोकांक सोलोंक म्हणलें जायना कोणाक पळय लायसन्स म्हणला गूड अंगडी घालूंक तुका कॉर्पोरेशन लायसन्स म्हणला तांणी लास्ट इयर कालें केल्लें म्हळ्यार तांचेय काडिल्ले त्या हक्का खातीर आमी झुजल्ले लायसन्स आसूनय तांकां म्हळ्यार थोड्यांक सोलोंक जायना तल इम्प्रा गूड अंगडी घालून एक
0: तांकां
2: अवकाश करून दिल्लो पूण लास्ट टायम कालें केलां म्हळ्यार पुरो तांणी काडून उडयल्ले तशें आमी त्या हक्का खातीर आमी झुजल्ले थंडी सावन फुटपाथेर तुका वस्तू
0: मंगळूरांत कोण हांगा फुटपाथार आसता ते मंगळूरचे मनीस येत न्ही
2: दुसरे
0: लायसन्स काढल्यांक मात्र हांगासर आसा लायसन्स काढल्यांक पुरो चाले दुसरी क्यो योजना आसात कित्याक म्हळ्यार फक्त आमचो आमी म्हणटा घर इम्प्रूव जायचें म्हजें घर जाल्ल्यान म्हजो वाडो म्हजो वाडो जाल्ल्यान म्हजी पिरगर जाल्ल्यान म्हजो गांव म्हजो गांव जाल्ल्यान म्हजी हळ्ळी म्हजी हळ्ळी जाल्ल्यान म्हजो काय म्हणटात जिल्लो म्हजो जिल्लो जाल्ल्यान म्हजें तशें तें दाबोनेचें कलाचें
2: राजकीयान पण म्हाका स्टेट वचपाचे म्हणून आसा पयर तशें अशें हांवें आतां वेट करचें कितें जाला स्टेट येतले अवकाश मुखार जाला लागता
0: थंय गेले जाल्यार आमचे थंय आमच्या एक मंगळूर बरे पण दिवच्या खातीर तुजो एक एम दोन तूं आसा ड्युटिशन जावन तुज्या वावरांत तुवें कसले पुरो एक कडू अनुभव गोड अनुभव
2: ड्युटिशनांत हांव पयलें आमची आतां इतलीं वसून जालीं पयलीं हांव पार्लरान काम करनासलें ताच्या उपरांत हांवें चिंतलें म्हजें ते स्वंत करूंक म्हणून ताच्या उपरांत हांवें होम सर्वीस स्टार्ट केलें ताच्या उपरांत हांवें चिंतलें म्हजें पार्लर घालया म्हणून पार्लर गेलें हांवें सगळ्यांत आसा म्हणजे नुसतें कसाचें म्हजीं कामां समाज सेवा जावन दी या काँग्रेसीची जावन दी म्हजी खंयची कामां जायना तशें हांव ही आनी ही दोनी बॅलन्स करनासा तांकां म्हाका कामां जावन तेंची सोडून दिना आनी ह्या कामांत तेंच सोडून दिना तेंची दोनी बॅलन्स जावन आतां
0: ओके हांगासर आतांच्या दिसांनी बरें म्हणटात ब्युटिशन जावचे सुलाम न्ही पूण वॉट एवर द यूज द कॅमिकल जावंक पुरो फेशियल जावंक पुरो तें मनशाक खातीर सवाय वसला येता या नानंत पिडा हाडटा म्हणून सांगता अशें म्हाका आमगे कॉल येवन आसा कॉल हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार कोण उलयता जॉन सर नमस्कार कार्यक्रमान तुमचं स्वागत आहे मी ना आसा आमच्या सांग आता ओके

0: சொன்ன மீனா தெரிஞ்சு சமைச்சு சொன்ன இரண்டு சப்ஜெக்ட் கெமிக்கல் ஆப்ஷன் ஆனால் இதே ப்ரொஃபஷன் அந்த தெரிந்தரை மோனை ஆசா
1: केमिकल ना आणि ते पूरा स्किन टाइप ऑफ सूट जमा आणि ते ग्लोई बरो येतो पूरा मिक्स फ्रूट या वेजिटेबल्स क्युकंबर ते ग्राइंड करून ते फ्रेसर
0: ಸಂರಕ್ಷಣೆ ಕಾಣುತ್ತಾ ಪಟೇಲ್ ಹಂಗೆ ಇನ್ಸುಲೇಷನ್ ಕಚೇಕ್ त्यांचे रेशन कार्ड लॅप्स झाले.
1: रेशन कार्डाचे मे मे रेशन कार्ड ऍप्लिकेशन इज स्टार्ट जाऊन एक चुके स्टार्ट झाले ते मागीर परत बंद केले ते टिपडी पडी आता हे असा
0: लॅप्स झाले काय
1: लॅप्स झाले परत तुम्ही अप्लाय करू येतो
0: अप्लाय
1: करू येतो म्हणून सांगेल काही आता मे मे रेशन कार्ड अप्लाय करतात ना त्याला तुम्ही सुद्धा वेट करायचे आता आता तिथे विद्याचं रेशन कार्ड यांचे स्टार्ट झालं
0: समजतं ना असं
1: एस आय चा प्रोग्राम स्टार्ट झाला ते जाईल रेशन कार्ड स्टार्ट
0: झालं
1: जीवित
0: मनुष्य एकत्र वेळ विचारांविषयी सात पॉईंट आहे.